तिल मध्ये यदा तैलं क्षीर मध्ये यदा घृतं पुष्प मध्ये यदा गंधं फल मध्ये यदा रसम् काष्ठाग्निवत्

0: काय लगेच काय?
1: अरे लगेच लगेच सत्यसाईंच्या दर्शनाला जायचं निजायचं आनंद पोटात माझ्या.
0: काय रे कुठं पडतील की काय?
1: अरे तिकडंच जाय.